0: हॅलो,
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: मी रेडिओ लव्हर नारायण प्रधान, ब्रह्मपूर बुगुडा जिल्हा गंगामध्ये बोलतो.
0: नारायण भाई, कोण करुचंत एबे आपण?
1: मोर तो आइसक्रीम बेपार चालती
0: एबे सही जगारे अछंत ना नाही? आइसक्रीम जोटी आपण नै